मस्तकं भगनंत शैलं मस्तकं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण सिमरंत गोविंद साध संगेण सिमरंत।